आपण माने सुनचंती असरंती अपरान्नरे हिंदी कथाचित्रर गीत तेबे परवर्ती कथाचित्र गुलाम कंठदान करिसंती कुमार सानू एवं अलका याग्नी।